जेवड आप तेवड तेरी दात जिन दिन करके कीती रात खसम विसार हे ते कम जात नानक नावै बाज सनात राग गुजरी महला चौथा

जाने मन कोय पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोहे दर राजान पंचा का गुर एक त्यान जे को कह करे विचार करते कह करना नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत जे को बुझै होवै सच्यार तौलै उपर केता पार धरती होर परै होर होर तिस्ते पार तलै कमन जोर जी।

नमस्तंग मजबे नमस्तस्तजबे अदे संग दे से नमस्तंग भेसे नमस्तंग निरधामे नमस्तंग निरबामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवे नमस्तंग भेवे नमस्तंग जनमे नमस्तंग सुबनमे नमो सर्व गावने नमो सर्व भावने नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग भरने नमस्तंग मरने नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्व धंधे नमोस्त बंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निरबाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग नहंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सौखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, गुरु वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे।

तेरे खंड सच्चे ब्राह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सरब विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवार सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निसार सच्चे तुद आखें लग करो सच्चे सबदान सच्चे सबजोर सच्ची तेरी।